0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी। तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस। महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल। आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65वर्षीय आरोपीला अटक। घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवण्यात आले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं। ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद व्यक्त केला। ते म्हणाले,
1: युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे। त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला। त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे।
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते। शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDA मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल। या प्रदर्शनात एकंदर 500 दालनं उभारण्यात आली आहेत। राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथं उपलब्ध आहेत। मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत। या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते। अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई

उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली। या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते। विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले। गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले। राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली। उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल्य विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं, असंही गोयल यांनी सांगितलं। बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली। जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते। यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन पवार यांनी केलं आहे। स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाले आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा

पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेला जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो। आता सकाळचे 10 वाजलेत आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आणि छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत। तर या सुरेल सफरीला सुरुवात करूया, ऐकूया हे सुंदर गीत।

मंडळी अष्ट विनायक तुझा महिमा कसा या गीतानं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला बहुतेक माहिती असेल. आणि हे जे गाणं आहे अष्टविनायक तुझा महिमा कसा, हे गाणं जवळजवळ लांबलचक आहे, 18 मिनिटांचं आहे, तरी सुद्धा आज मी ते गाणं तुम्हाला तुकड्या तुकड्यांमध्ये का होईना संपूर्ण ऐकवणार आहे. याआधी सुद्धा मी तुम्हाला ऐकवलं होतं. तर आपण बोलतोय, आज आहे जगदीश खेबोडकर यांचा स्मृती दिन. कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात बालपण गेलेले आणि करवीर नगरीचा अभिमान आपल्या प्रत्येक बोलण्या वागण्यातून जाणवून देणारे जगदीश खेबोडकर प्रतिभावंत कवी, लोकगीतांचे काव्य बीज बालपणापासून मनात आणि आत्म्यात पेरले गेलेले आणि त्यामुळेच प्रत्येक कलाकृती ही त्या त्या वेळची श्रेष्ठ ठरलेली. लहानपणापासूनच वडिलांच्या शिक्षकी पेशामुळे मराठीचा बाळकडू घरातच पाजलं गेलं आणि अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही चांगल्या पद्धतीने माध्यमिक शिक्षण शहरात जाऊन त्यांनी घेतलं आणि शालेय जीवनापासूनच कथा नाट्य काव्यामध्ये रस घेणाऱ्या खेबोडकरांनी विश्वभारतीसारख्या मेळाव्यातून ₹1 इतक्या नाममात्र मानधनावर आपली कला जोपासली. आज आहे गीतकार जगदीश खेबोडकर यांचा स्मृतिदिन.

0: गणपति पव्व गणपति।
1: मंडळी जगदीश खेबुडकर यांच्या ही लिखाणाची जादू आहे की घर बसल्या नुसतं गाणं ऐकूनच आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन होतं। त्यांना मोठी संकटंसुद्धा गीतकार जगदीश खेबुडकरांच्या या छंदाला भेदू शकली नाहीत आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोर पेटतं घरही त्यांना पहिल्या काव्याची स्मृती देऊन गेलं आणि जन्माला आली मानवते तू विधवा झालीस। यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली। मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्यानं लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातून दिसू लागलं। पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं आणि 1956 साली त्यांचं पहिलं भक्तिगीत रेडिओवर प्रसारित झालं। नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकलं आणि त्यांना चित्रपट गीतं लिहिण्यासाठी बोलावून घेतलं। पुढे आपण अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं जे राहिलेलं आहे ते ऐकणार आहोत आणि बरीच गाणी ऐकायची आहेत, बोलायचं आहे। आता आपण घेऊया व्यावसायिक विश्रांती।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता।

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुर जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: नमस्कार, मी केदार शिंदे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या। ऐकत रहा FM गोल्ड।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आणि मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात अगदी सुंदर आणि छान झालेली आहे। गीतकार जगदीश खेबोडकर यांनी अप्रतिम अशा लिहिलेल्या अष्टविनायका तुझा महिमा कसं या गाण्यानं, आणि मी जसा शब्द दिला होता तसं मी पूर्ण गाणं ऐकवण्याचा नक्की प्रयत्न केलेला, आणि तुम्हाला निश्चितच गाणं आवडलं असेल। आणि मला दूरध्वनीसुद्धा आला होता रघुनाथ खनूकर यांचा, आणि ते म्हणत होते की मी चेक केलं कॅलेंडरमध्ये की आज काही संकष्टी चतुर्थी वगैरे काही आहे का, अंगारकी चतुर्थी वगैरे, आणि काय ना की कुठलं गाणं लावण्यासाठी तो दिवस खास असतोच म्हणा, पण आज खास दिवस आहे। गीतकार जगदीश खेबोडकर यांचा स्मृतिदिन आहे, आणि आपण त्यांना या त्यांनीच लिहिलेल्या गाण्यातून आदरांजली देतोय। आणि त्यांची गाणी खरंच अप्रतिम अशी गाणी आहेत, तुम्ही ऐकायलाच, खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी त्यांनी लिहिलेली आहेत। 1960 साली नारंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी खेबोडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली, आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा मिळालेल्या या कलावंतानं नाव गाव कशाला पुसता मला हो म्हणतात लवंगी मिरची ही फार्मास लावणी लिहिली। ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली। 1960 सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळालं। त्यानंतर जगदीश खेबोडकर यांना राज्य शासनाच्या 11 पुरस्कारांसह 60 अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। गण गवळण या चित्रपटासाठी त्यांनी सर्वात जास्त 19 गाणी लिहिली, आणि त्यांची चित्रगीतांची सुरुवात जरी लावणीपासून झाली तरी तेवढ्याच ताकदीनं त्यांनी भावगीतं आणि भक्तिगीतंही लिहिली। त्यांच्या गीतलेखन कारकिर्दीत भालजी पेंढारकरांपासून यशवंत भालकर असे 35 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे 44 संगीतकार, आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत काम केले। कवितेबरोबरच 25 पटकथा संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका,

0: मंडळी हे गाणं कोणी गायलंय?
1: खरं तर हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे हा आवाज कोणाचा आहे. सुलोचनाताई चव्हाण यांचा आवाज आहे, सांगण्याची गरजच नाही लागत. आणि असं काही नवीन गाणं असेल, वेगळं गाणं असेल, वेगळा आवाज असेल तर ठीक आहे, तेव्हा गायकांची नावं सांगणं गरजेचं आहे. पण हे गाणं कितीक वर्ष आपण ऐकतोय ना, तो आवाज आपल्या कानात घर करून बसलाय. बरं, बालजी पेंढारकरांनी ना त्यांना साधी माणसं, मोहितेची मंजुळा सारख्या चित्रपटासाठी लिहिण्याची गाणे लिहिण्याची संधी दिली आणि 1965 प्रदर्शित झालेल्या साधी माणसं या चित्रपटातील ऐरणीच्या देवा तुला ठिणगे ठिणगे वाहू दे या गाण्याची गोष्ट अशीच रंजक आहे. यातली काही गाणी कवी योगेश यांनी लिहिली आहेत, तर एक गाणं संत कान्होपात्रांचं आहे. बालजींचं एका गाण्यांवर अडलं, प्रसंगाला अनुरूप अशी रचना त्यांच्या मनाला पटेना. गीत लिहिताना ऐरणीच्या देवा तुला अग्नी फुले वाहू दे असे शब्द आले, पण ठिणगी आणि अग्नी फुले यांच्यात अर्थसाधर्म्य होतं. अखेर भालजींनी खेबडकरांना शाळेत फोन लावला. जिथं ते काम करायचे त्या शाळेतील सर्वांच खेबडकरांवर प्रेम होतं आणि मुख्याध्यापकांनी वर्गावर असलेल्या खेबडकरांना दुसरा शिक्षक पाठवून त्यांना भालजींकडे पाठवलं. खेबडकर भालजींना म्हणाले, बाबा का बोलवलंय? बालजी म्हणाले, अरे जगदीश, मी साधी माणसं करतोय. तेव्हा खेबडकर त्यांना म्हणाले, हो मला माहित आहे, गीते योगेश यांची आहेत. बालजी यावर म्हणाले, हो पण एका गाण्यासाठी अडलंय,

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

भालजींनी खेबडकरांना साधी माणसं या चित्रपटाची कथा ऐकवली. लोहारकाम करणारं जोडपं, नवऱ्याबद्दल तिच्या भावना, लोहारांचा देव, त्यांना वाहिली जाणारी फुलं, असं काहीतरी भावनात्मक आलं पाहिजे असं भालजी खेबडकरांना सांगत होते. गरिबी सुद्धा त्यांना आनंद आहे, गाण्यात ते आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा खेबडकर म्हणाले, बाबा तुम्ही कथा सांगत होते ना, तेव्हाच माझ्या डोक्यात ओळी लिहिल्या जात होत्या. माझ्याजवळ कागद नाहीये, कागद आणि पेन द्या. आणि अख्खं गाणंच खेबडकरांनी लिहून काढलं. आज या गाण्याला जवळजवळ 61 वर्ष झाली आहेत. त्यातली हलणारा भाता आणि ठिणगी तशीच आहे, आणि ऐरणीच्या देवाला वाहिलेली ठिणगी अजूनही तेवढीच धगधगते, जराही तेज कमी न होता. आणि या गीतानं त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचवलंच, पण अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे यांच्या चित्रपटातून मागणीचा

व्ही शांताराम या शुत्रा महर्षींनी खेबडदारांना विचारलं, तुम्ही ज्यांना गुरु मानता अशा गदी माडगूळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला जमेल का? त्यावर मी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास व्यर्थ घालवणार नाही असं उत्तर खेबडकरांनी दिलं आणि पिंजरा या 100व्या चित्रपटासाठी 110 गीतं त्यांनी लिहून दिली. त्यातली 11 गीतं चित्रपटासाठी निवडली गेली आणि ही सगळी गाणी आजही रसिकांना तितकीच ताजी वाटतात. शांताराम बापूंना पसंत येईपर्यंत खेबडकर गीत लिहित होते आणि लावणी प्रकारातील ताऊन सुलाखून निघालेली गाणी अजरामर झाली आणि अख्खा महाराष्ट्र पिंजऱ्यात बंद झाला. जगदीश खेबडकर आणि राम कदम ही जोडी कमालीची यशस्वी झाली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे कलिंगडा रागातलं गाणं, तसंच तोडी रागातलं कशी नशिबानं थट्टा आज मांडली, तसंच शिवरंजनी रागातलं दिसला ग बाई दिसला, तर पिलू रागातलं देरे कान्हा चोळी लुगडी, अशी रचनात्मक विविधताही आपल्याला या गाण्यांमधून दिसून येते.

0: जी।
1: तर मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका। तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच।
0: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी।
2: पेट ग

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
1: लवकर.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. दुर्गा आली घरा या चित्रपटातल्या गाण्यातून खेबुडकरांनी साडेतीन शक्तीपीठांचं आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यातून त्यांनी अष्टविनायकाचं वर्णनासहित यथार्थ दर्शन आपल्याला घडवलं आणि ही दोन्ही गाणी लांबलचक आहेत आणि ही वैशिष्ट्य आहे. खरं तर या 46 वर्षात अंदाजे 400 चित्रपटांसाठी गीताचे सर्व प्रकार जगदीश खेबुडकरांनी हाताळले. बालगीतापासून प्रेमगीते, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, वासुदेव, कोळीगीत, गण, गवळण, वग, हादग्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले आणि सर्व थरातल्या सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय अशी गीतरचना सातत्याने त्यांच्याकडून झाली.

राहिलो. त्यापैकी अनेक विद्यार्थी आता भारतभर अनेक प्रकारच्या उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि खेबुडकर म्हणतात की प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्द सामर्थ्य मिळतं इतकंच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तक चारोळ्यांची रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकतं आणि आठवणीत राहतं ते खरं काव्य. अत्यंत साध तितकंच स्वाभिमानी असं हे व्यक्तिमत्व. जवळजवळ 10,000 पुस्तकं संग्रही ठेवून संतांच्या गाथेपासून आजच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकापर्यंत सगळ्याचा व्यासंग असलेला हा थोर कवी. संत एकनाथांची प्रत्येक कलाकृती सामाजिक भान ठेवून जन्माला आलेली आणि म्हणूनच खेबोडकरांच्या दृष्टीनं फार महत्वाची.

गदिमा बासी मराठीकर भारत आंबे ही जगदीश खिबुडकरांची आदरस्थानं. त्यांच्या मते भारत आंबे हे कदाचित असे एकच कवी आहेत ज्यांनी काव्यरचना करताना वृत्तछंदाचा कोणताच प्रकार वर्ज्य मानला नाही. प्रत्येक प्रकारामध्ये त्यांच्या रचना आहेत. गेल्या तीन पिढ्या त्यांची गाणी रसिकतेने मनात साठवून ठेवत आहेत आणि चौथी पिढीही त्यांच्या चित्रपटाची गाणी ऐकून तृप्त होत राहील यात शंका नाही. खरं तर एक तासाच्या कार्यक्रमामध्ये किती गाणी लावायची हा प्रश्न पडतो. जगदीश खेपूडकरांनी एवढं लिहून ठेवलेली आहेत गाणी, त्यातली किती आणि कुठली गाणी लावायची या गोंधळामध्ये आम्ही पडतोय. तरीसुद्धा चांगली गाणी, सुंदर सुंदर गाणी लावण्याचा मी प्रयत्न केला तासाभरामध्ये आणि पुढेही अगदी एक वाजेपर्यंत जगदीश खेपूडकरांची यांची सुंदर गाणी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. आता मनस्पर्शी या कार्यक्रमात वेळ झाली तर थांबण्याची एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: मित्रांनो, तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग। या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज युवा तरंग या कार्यक्रमात आपण सांस्कृतिक समन्वयक राकेश तळगावकर यांची मुलाखत घेणार आहोत। एक गाणं सुरुवातीला ऐकूया आणि गाण्यानंतर आपण राकेश तळगावकर यांच्याशी संवाद साधणार आहोत।

0: मित्रांनो, राकेश तळगावकर हे औशी रंगभूमीवर कार्यरत सर्वांच्या परिचयाचं एक नाव. राकेश तळगावकर 20 वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट, दूरदर्शन मालिका, जाहिरात अशा विविध क्षेत्रात अभिनयासह दिग्दर्शन, लेखन, सूत्रसंचालन, कास्टिंग, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या राज्य नाट्य स्पर्धा, कलाविषयक
1: मधून एकांकिका करता करता अचानक एकदा असं झालं की मी लोअर परेलला राहतो. तर लोअर परेलला नारायण मिलगल्ली उत्सव मंडळ आहे आणि तिथे पूर्वी वी शांताराम एकांकिका स्पर्धा व्हायच्या.
0: बर,
1: तर लहानपणापासून त्या एकांकिका स्पर्धा मी बघत होतो आणि महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर मग मी एकांकिका करायला सुरुवात केली आणि ती करत असताना त्यावर्षीचं जे एकांकिका महोत्सव म्हणजे जो एकांकिका स्पर्धा नारायण मिल गल्लीची वी शांताराम होते ते करण्याचं काम धर्मेश पवार म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी माझ्यावर सोपवलं. आणि कसं आहे, लोकल मंडळ आणि हे सगळं असल्यामुळे ते काही कमी दिवसामध्ये ते ती स्पर्धा ऑर्गनाईज करायची होती, म्हणजे स्पर्धक गोळ्या करण्यापासून सगळंच.
0: बर,
1: तर ते पहिलं काम माझ्या अंगावर पडलं होतं आणि त्यावेळेला ते जवळपास 36 ते 37 स्पर्धक 4 दिवसामध्ये आम्ही एकांकिका मिळवल्या होत्या आणि ती उत्तम प्रकारे स्पर्धा आयोजित केली होती. आणि ती ते स्पर्धेचं आयोजन आणि हे अरुण पालव म्हणून आहेत, तर त्यांनी बघितलेलं होतं. आणि पुढे जाऊन मग जेव्हा मी मंत्रालय जिमखान्यामधून काम करायला लागलो तर मंत्रालय जिमखान्यामध्ये त्यावेळेला वाचडिओ नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं.
0: हे केव्हाची गोष्ट आहे साधारण?
1: साधारण 2001-2002 समथिंग.
0: बर,
1: तर वाचडिओ नावाचं नाटक केलं आणि ते महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मला वाटतं महाराष्ट्रातून 3rd वगैरे आलं होतं. आणि मिलिंद पेडणेकर दिग्दर्शक होते त्याचे. आणि ते नाटक केल्यानंतर मग मी ऍक्च्युली नाट्य यामध्ये झालो, मला राज्य नाट्य स्पर्धा कळली.
0: आणि तेव्हा तू काय केलं होतंस त्या नाटकात?
1: मी त्या नाटकामध्ये 4 भूमिका केल्या होत्या.
0: अच्छा, कलाकार म्हणून?
1: कलाकार म्हणून. अच्छा, त्यामधली एक कज भाषेमध्ये भूमिका होती. कच्छ भाषा आम्हाला बोलावी लागली होती संजय कृष्णाजी पाटील म्हणजे पांगिरा किंवा. तर

0: ते लेखक होते आणि मग ते व्यावसायिक म्हणून नाटक आलं फक्त लढ म्हणा या नावाने.
1: अच्छा.
0: मग तिथे प्रमोद पवार यांच्या बरोबर ओळख झाली आणि हे सगळं करत असताना मग आपण नाट्यस्पर्धा बघतच असतो.
1: बरोबर.
0: तर मी रोज नाट्यस्पर्धा बघायला जायचो. 5 रुपयाचं ते 5-10 रुपये तिकीट होतं
1: त्यावेळेला. तिकीट.
0: हा. तर मी ते बघायला जायचो. तर प्रमोद पवारांमुळे शिवाजी रेडेकर अभिनेते आहेत त्यांची ओळख झाली होती आणि मग त्यांनी मला बघितलं, अरे हा रोज येतो इथे. तर मग त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की अरे काय नाही इथे जरा जरा 3 वाजता वगैरे यायचं, ते संस्था आली की नाही बघायचं, संस्था आली असेल तर त्यांच्याकडून 3 स्क्रिप्ट घ्यायच्या आणि मग ते परीक्षकांना द्यायचं, इंटरवलला चहा नाश्ता कर, त्यांच्याबरोबर बसून नाटक बघ, तिकीट बिकीट काढायची गरज नाही. आणि अशा पद्धतीने ऍक्च्युली हा प्रवास सुरू झाला होता.
1: बर.
0: म्हणजे मला माहीत सुद्धा नव्हतं ह्याला समन्वयक म्हणतात काय म्हणतात काय काही माहीत नव्हतं मला. मला आवड होती नाटकाची, मी नाटक बघायला म्हणून जायचो.
1: आणि तू आता राज्य नाट्य स्पर्धेचा उल्लेख केलास की तुझी सुरुवात कशी झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये कसा आलास, तर महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत तू मुंबई केंद्रामध्ये समन्वयक म्हणून गेली बरीच वर्ष काम करतोयस, तर या स्पर्धेबद्दल तर सांगस आणि तुझा इतक्या वर्षाचा एकूण अनुभव कसा आहे?
0: खूप
1: वेगवेगळे अनुभव आले.
0: नाही, खरंच वेगवेगळे अनुभव आहेत, पण ओव्हरऑल बघायला गेलं तर इतकी वर्ष मी काम करतोय म्हणजे अनुभव चांगला आहे. आणि कसं असतं ना की राज्यनाट्य स्पर्धा काही वर्ष मी केली असल्यामुळे एक गोष्ट मला माहिती होती की स्पर्धकांना काय लागतं.
1: बरोबर. कलाकार म्हणून तू स्वतः ती स्पर्धा केल्यामुळे तुला त्या कलाकारांचं काय प्रॉब्लेम असू शकतं ते तुला कल्पना होती.
0: आणि कलाकार म्हणून सुद्धा आणि म्हणजे जरी अभिनय करत असलो तरी पहिल्यापासून थोडंसं लक्ष म्हणजे अभिनयाव्यतिरिक्त अनेक गोष्टींकडे होतं. त्यामुळे मिलिंद पेडणेकरांनी मला त्यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी दिली होती. पण ते करतानाही बरीच मॅनेजमेंटचीच कामं माझ्या डोक्यामध्ये असायची. म्हणजे हे आणायचंय, ते आणायचंय, हे मिळालं नाही आहे, मग कॉस्ट्युम नाही आहे, हे नाही आहे, ही सगळी म्हणजे अभिनया व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत होत्या. कदाचित तिथेच कदाचित ती मॅनेजमेंट
1: रुजली गेली तिथे
0: रुजली. म्हणजे आपण नॉर्मल कसं असतं की आपण लालबाग परळ मधले आहोत म्हटल्यानंतर की आपल्याकडची मंडळ आहेत ना,
1: कार्यकर्ता जागा,
0: हा कार्यकर्ता तो जागाच राहतो आणि मग तिथून ते होते मग जुगाड कसे करायचे, कमी खर्चामध्ये कसं ते आयोजन करायचं वगैरे,
1: नीटनेटकं
0: कसं करायचं. तर ती बीज तिथे रोवली गेली होती. आणि मग कसं असतं की लोकांना काय पाहिजे की बाबा आम्ही तुला फोन केलाय तर आमच्याशी 2 मिनिटं बोल ना.
1: बरोबर.
0: तर मग मोस्टली हेच असतं ना की बाबा आमच्या काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर दे, त्यांना माहिती दे. आणि ते काम मला बोलायला खूप आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात लोकांबरोबर आणि त्यामुळे मी खूप बोलायचो त्यांच्याबरोबर. म्हणजे इवन असं अनेकदा झालंय की नॉर्मली सेन्सॉरचे अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात, ते बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही पण त्यांची काही चूक नाही. बऱ्याचदा आपले स्पर्धकही असे आहेत की ऐनवेळेला नेऊन ते भरतात वगैरे. पण थोडीशी ओळख असल्यामुळे किंवा हे असल्यामुळे त्यामध्ये थोडस आपण जाऊन मदत करणं त्यांना की बाबा इथे जाऊन फॉर्म भरायचा असतो किंवा हे करायचंय मग तिथे बोलायचंय, ते हे सगळं मी आपलं समजून करायला लागलो. ही स्पर्धा म्हणजे आता जवळपास असं झालंय की ओके ऑक्टोबर महिना आला की मग आपल्याला त्या स्पर्धेचे वेध लागतात.
1: बरोबर.
0: खर तर नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये ती स्पर्धा असते आणि तेवढ्या पुरतच आमचं ऍक्च्युली काम असतं. पण ते स्पर्धा झाल्यानंतर सुद्धा अनेक संस्था अनेक लोक त्या स्पर्धेच्या संदर्भात आमच्याशी कनेक्ट असतात. आणि मला वाटतं की ही स्पर्धा म्हणजे समन्वयक म्हणून काम करत असताना ना ही अनेक लोक आपल्याला दरवर्षी अनेक संस्था आपल्यावर जोडल्या जात आहेत. नवीन नवीन लोक जोडली जातात आणि जी जोडली जातात ते टिकून राहणं आणि एवढ्या संस्था जोडल्या जाणार ह्याच्यासाठी ते काम करायला मजा येते.
1: बर. आता आपण पुढे अजून बोलणार आहोत, आता एक व्यावसायिक विश्रांती घेऊया आणि त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी।
1: मित्रांनो, युवतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे सांस्कृतिक समन्वयक राकेश तळगावकर। राकेश, मला तुला असं विचारायचं आहे की एखाद्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? खरं तर सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्याचं नियोजन कसं करायचं?
2: सगळ्यात जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की त्याचं आर्थिक नियोजन आणि त्याचं एक टाइम्स नियोजन, ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। पहिल्यांदा कुठलाही कार्यक्रम करताना त्या कार्यक्रमाचा कन्सेप्ट काय आहे ते बघितल्यानंतर त्यासाठी मूलभूत काय काय गोष्टी आवश्यकता आहेत त्या पद्धतीनं त्याची लिस्टिंग तयार करणं
1: बरोबर,
2: आणि मग ते इम्प्लिमेंट कसं करता येईल आपल्याला, मग तुम्ही साम दाम दंडभेद वापरून ते करायचंच असतं, शो मस्ट गो ऑन। मला असं वाटतं की मॅनेजमेंट असेल, सूत्रधार असेल किंवा हे समन्वयक असेल, तर ही ना एक हे काम नाही, ही एक जबाबदारी आहे, हे पद नाही आहे, ही जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आहे म्हणूनच जर तुम्ही केलात तरच ते काम उत्तम रीतीने होऊ शकतं। त्या म्हणजे मी कुठलीही कुठलाही इव्हेंट करताना किंवा हे म्हणजे आता अनेक प्रायव्हेट इव्हेंटही असतात, तर तो आपलाच इव्हेंट आहे, आपणच त्यामध्ये पैसे लावतोय, आपलेच पैसे आहेत, किंवा त्यावेळेला आपण खूप छान पद्धतीनं काम करू शकतो। आणि माझी काम करण्याची पद्धत तशीच आहे की मी माझा इव्हेंट आहे अशा पद्धतीनेच ते काम करतो, त्यामुळे अनेक जे काही माझे क्लायंट असतात, म्हणजे आता टीम गॅलेक्सी आहे स्टार हेल्थ इन्शुरन्सची, त्यांचे बरेच कार्यक्रम आपल्याकडे असतात, म्हणजे त्यांचं जे बक्षीस समारंभ असतात त्यांचे काही,
1: बजेट महत्वाचं,
2: बजेट तर फार महत्वाचं, त्याच्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी काम करताय ना नेमकं काय हवंय,
1: समाधानी त्यांनी वाटलं पाहिजे, समाधान त्यांना वाटलं पाहिजे ना त्या इव्हेंट केल्या,
2: आणि आलेले जे गेस्ट असतात म्हणजे त्या ह्याच्यासाठी जे कोण पाहुणे त्यांनाही वाटलं पाहिजे, नाही नाही अरे यार हे आपल्यासाठी आहे, आपलंच आहे, आणि हा माणूस आपल्यासाठी खूप काहीतरी।
1: तू फार छान बोललास राकेश की हे माझं स्वतःचं आहे म्हणून मी करतो, म्हणजे कुठला दुसऱ्याचा कार्यक्रम जरी असला आणि त्यासाठी तू काम करत असला त्याचं सगळं मॅनेजमेंट

0: नाटक केलं होतं आणि मग ते व्यावसायिकला करायचं झालं.
1: बर.
0: मग त्यावेळेला काही कास्टिंग बदलली आणि मिलिंद सर, मिलिंद पेडणेकर सर आणि संजय कृष्णाजी पाटील ह्या लोकांना वाटलं की ते चार रोल आहेत त्यासाठी हाच योग्य आहे. मग त्यातल्या काही लोकांना, म्हणजे मी होतो, बाबा धुरी होता, अमोल
1: बावडे म्हणून,
0: अमोल बावडेकर नाही, अमोल म्हणून एक होता, अशा काही लोकांना त्यांचे त्यांचे रोल ठेवले गेले आणि बाकीचे रोल, म्हणजे मेन भूमिकेत प्रमोद पवार आले आणि तेही नाटक त्या वर्षी खूप चाललं, म्हणजे 21 पारितोषिकं होती त्यावेळेची. म्हणजे त्यावेळेला मला वाटतं अल्फा होता, तर अल्फा मिळालं होतं मला वाटतं त्याला सांस्कृतिक कला दर्पणचं विशेष लक्षवेधी मिळालं होतं नाटक. म्हणजे 21 पारितोषिक आम्ही त्यावेळेला जिंकली होती, मिळवली होती. आणि मस्त, मग त्यानंतर म्हणजे बरीच नाटकं आणखी झाली, बऱ्याच नाटकांमध्ये रिप्लेसमेंट पण केल्या, पण हे हा रोल माझा होता, हा फक्त माझ्यासाठी होता. सत्यशरणम तसं एक नाटक केलं होतं मी, तर सत्यशरणम मधला पण जो रोल होता थोडासा कॉमेडी अंगाने जाणारा रोल होता तो होता. त्यानंतर नारायण जाधव, मी त्यावेळेला स्टेट बँकेतून पण काम केलं.
1: अच्छा.
0: स्टेट बँकेमधून मी ओझ दिवसाचं नावाची एक एकांगिका केली होती.
1: बर.
0: आणि त्यानंतर म्हणजे तिथे असतं की छोटेसे रोल असतील किंवा तुम्ही बाहेरचा एखादा माणूस घेऊ शकता, आणि त्यावेळेला मी नारायण काकांबरोबर काम केलं होतं आणि ते काम बघून मग त्यांनी अजब तुझे सरकार तर त्या नाटकामध्ये मला रोल दिला जग्गू धोब्याचा.
1: अच्छा.
0: तोही कॉमिक रोल होता आणि माझ्या अपोजिट फार मोठी अभिनेत्री होती, नारायण काका स्वतः काम करत होते आणि म्हणजे बऱ्याच वेळेला मला जमायचं नाही जमायचं, हे जे काही दिग्दर्शक आले ह्या दिग्दर्शकांनी ते काम करून घेतलं.
1: बर.
0: पण मी खरं सांगू का, हे सगळं जरी मी करत असलो ना तरीही एक गोष्ट असते की तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय आवडतंय आणि तुम्हाला कुठं अप्रिसिएट केलं जात आहे. तर हे करत असताना नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ओके, म्हणजे आपल्याला लोक अप्रिसिएट करतायत, आपल्याला काम मिळत आहे, पण आर्थिक गणित ती होत नाहीयेत. मग आता दुसरं काहीतरी करायला पाहिजे. मग मी हळूहळू असिस्टंट डिरेक्टर आणि प्रोडक्शन ह्या भागामध्ये घुसलो.
1: म्हणजे अभिनयापासून लांब जाण्याकडे किंवा अभिनयापासून समन्वय किंवा व्यवस्थापनाकडे वळण्यामागे आर्थिक कारण होतं आणि हे बऱ्याच कलाकारांचं खरं तर दुःख वेदना म्हणू असू शकतात आणि ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही त्याला काही इलाज
0: नाही. मला वेदना नाही आहे, मला आनंद आहे आणि कदाचित जे सुरुवातीची माझी कामं ज्यांनी बघितली असतील, माझा अभिनय बघितला असेल, त्यांनाही खूप आनंद होत असेल की बाबा हा नाही येते, आम्हाला त्रास नाही आता सहन करावं लागत.
1: अच्छा, म्हणजे उलट झालं
0: असं.
1: पण तुझा कसं ना, तुझा ओढाच आधी जसा तुझ्या लालबाग परळ मधला कार्यकर्ता तुझ्या नसानसात भिनला असल्यामुळे तुझा ओढा मला वाटतं अभिनयापेक्षा मॅनेजमेंट आणि याकडे असल्यामुळे तुला कदाचित दुःख नसेल वाटत. पण काही कलाकार असे आहेत ना की ज्यांना गरजेपोटी किंवा काही नाईलाज असतो त्यामुळे त्यांना जरा वेगळा मार्ग स्वीकारावा लागतो, त्याबद्दल मी म्हणत होतो. बरं राकेश, तू चित्रपट मालिका लघुपट यांचं प्रोडक्शन सांभाळलं आहेस आणि कास्टिंग सुद्धा केलं आहेस, तसंच तू स्वतः काही मराठी मालिकांमधून सुद्धा अभिनय केला आहेस, तर तो अनुभव कसा होता सगळा?
0: कसं झालं की कॉलेज संपलं होतं आणि कॉलेज संपल्यानंतर मग एक असतं ना की तुमच्याकडे काही काम नसतं आणि आपलं स्ट्रगल चाललंय, ह्याला असिस्टंट म्हणून काम कर, त्याच्याकडे प्रोडक्शन कर, हे कर, ते कर, ते कर, असं चाललंय. आणि त्यावेळेला तितकं काही सिरियल वगैरे त्या काळामध्ये नव्हत्या चालू,
1: वाहिनी कमी होत्या,
0: हळूहळू यायला सुरुवात झाली होती. ती कामं यायची रे माझ्याकडे की बाबा करूया. मग तिथे गेल्यानंतर आपण ऑडिशन द्यायचो, ऑडिशन झाल्यानंतर ओके कळवतो किंवा इतर काय, अरे घ्यायचं होतं रे पण ते आता झालंय दुसऱ्याला दिलंय
1: असं
0: नाही, कारण किंवा खरी असतील. मग एक दिवस असं झालं की आता नाही यार, आणि दुसरं काही मला खरं तर करता येणार नव्हतं, मी करू शकलो नसतो आणि करायचंही नाही. तर मग एकदा असं झालं की मला एक माझ्या एका मित्राला मी सांगितलं, राजेश मालवणकर म्हणून अभिनेते आहेत ते, तर मी त्यांना

0: अरे मला काम करायचं आहे, आता मला काहीतरी अर्निंग सोर्स असायला पाहिजे ना. मग त्यांनी मला एक नंबर दिला एनडी स्टुडिओमध्ये, त्यावेळेला प्रोडक्शन हेड होतं, मला वाटतं राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर जी अमोल कोलिंगची सिरियल
1: होती,
0: हा मालिका आली होती ती तेव्हा सुरू होती. आणि आमचा एक मित्रच तिथे होता आणि मी म्हटलं ओके याला पाहिजे, म्हणजे आता मला काहीतरी मिळेल. आणि त्यावेळेला 15,000 रुपये देणार असं सांगितलं होतं, तिथेच राहायचं तिथे सगळं. आणि साला त्यावेळेला आपल्याला कोण 3,500 रुपये पेमेंट द्यायला तयार नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे ना, आपण जाऊया तिथे राहूया करूया. आणि मी गेलो तिथे आणि माझं एवढं बॅड लक ना रे, एवढं बॅड लक की मी तिथे गेल्यानंतर म्हटलं अरे सकाळीच ठेवला, फोन तरी करायचा. तेव्हा फोन वगैरे काही नव्हतं ना रे तेवढं, म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल होते पण आपल्याकडे तेवढं काही कम्युनिकेशनचं
1: झालं नव्हतं. पैसे लागायचे
0: खूप, डिस्टर्ब झालो. म्हटलं अरे कळत नाही काय इतकं मी हे करतोय. आणि मग त्यावेळेला मग राजेशनेच मला सांगितलं मग तू हे करू नको. नीलम शिर्के तेव्हा ऍडव्होकेट शालिनी नावाची सिरियल करत होते, म्हणजे उदय सामंत साहेब आहेत ते प्रोड्युसर होते तिथे. तर तिथे एक स्पॉट असं काहीतरी काम होतं, तर तो म्हणाला स्पॉटचं काम आहे पण मी तुला स्पॉट म्हणून आम्ही तुला ट्रीट करणार नाही, तू माझा असिस्टंट म्हणूनच तिथे असशील. बरं मला स्पॉट बीट काही माहीत नाही, मी कधी शूटिंगला तसं गेलो नव्हतं, म्हणजे दूरदर्शनला 1-2 शूटिंग केल्या होत्या पण तोपर्यंत काही शूटिंगशी तसा संबंध आला नव्हता माझा. पण बाकी सगळं झालं होतं, म्हणजे काय म्हणतो तिथे जाण्यासाठी जे जे लागतं, म्हणजे कॉन्टॅक्ट किंवा लेखन आपल्याला करायचं हे सगळं झालं होतं. आणि तिथे मी ॲज अ स्पॉट म्हणून गेलो. नीलम ताई असेल किंवा ह्या लोकांनी कधीच स्पॉट म्हणून मला ट्रीट केलं नाही, त्यांनी मला सांगताना स्पॉट म्हणून सांगितलं होतं पण ॲज अ नीलमताईने तर लहान भावासारखंच बऱ्याचदा ट्रीट केलं. आणि मी तिथे गेल्यानंतर मग पहिल्याच दिवशी काहीतरी एक सीन चालू होता आणि एक जण एक टेक झाला, दोन टेक झाले, तीन टेक झाले, असं सगळं ते व्हायला लागल्यानंतर आपलं मागे आपण उभे असतो नाटकवाली माणसं सगळी. आणि मी म्हटलं अरे यार काय 13-13, 20-20 टेक झाले अजून होत नाही याचं, ह्यापेक्षा मी करेन असं मी आता काय माहितीये नाटकाची सवय असल्यामुळे त्यावेळेला थोडं बोलणं लाऊड व्हायचं. तर ते नीलमताईने ऐकलं आणि त्या आता जे ओळखतात त्यांना माहिती आहे तू करणार ते, हा चल ह्याला मेकअप करा, हे स्क्रिप्ट आहे, हा पॅट करून ठेव. आणि ते हे करून दिलं आणि नंतर मला उभं केलं तिथे आणि वन टेक ओके झालं. म्हणजे ते असं होतं सायकलवरनं मी जातोय आणि ट्रॉलीचा शॉर्ट तो असा आणि तो वन टेक ओके झाला. आणि ओके रे, म्हणजे सगळ्या ह्यानी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि मला खूप म्हणजे बरं वाटलं. मग हळूहळू तिथे मग थोडंसं लेखनाचं हे झालं, मग ॲज अ हे करायचंय काय होत नाही मी करू का, मग ते केलं. कारण मिलिंद पेडणेकरांकडे असल्यामुळे किंवा नारायण काकांबरोबर काम केल्यामुळे त्यांचं कसं ते लिहितात किंवा काय करतात, किंवा संतोष पवार माझी पहिली एकांकिका केदार शिंदेने सरांनी डायरेक्ट केली होती आता होऊन जाऊ दे म्हणून, त्यामध्ये आम्ही होतो मॉब मध्येच. पण त्या प्रोसेस मध्ये ना कसं बरोबर जे
1: शिकायला मिळतं,
0: बरोबर जे लोक म्हणजे संतोष काणेकर असेल, अभिजित साटम असेल, अभिज सुर्वे असेल किंवा भीमराव मोडे, हे सगळे आम्ही एका बॅचचे होतो रे, म्हणजे त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला
1: शिकायला
0: मिळाल्या होत्या. आणि मग मी तिथे युज करत गेलो, मित्र होते त्यांना बाबा रोल आला अरे माझा मित्र आहे मी बोलू का, आणि ते ओके होत गेलं ना. तर महिन्यानंतर मग त्यांनी सांगितलं आणि ऍक्च्युली राजेश दादा घेऊन गेला होता, तर राजेश दादाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला, राजेश दादा तिथे अवेलेबल पूर्ण कंटिन्यू करणार नव्हता. तर त्यांनी मला विचारलं होतं की तू कंटिन्यू करशील का, तर मी म्हटलं मी राजेश दादाला विचारतो कारण शेवटी कसं आहे तो मला घेऊन आल्यानंतर आपण कोणाचंही काम घेऊ शकत नाही. तर मी राजेश दादाला फोन केला, राजेश दादाने मोठ्या मनाने मला सांगितलं नाही नाही राकेश मी काय फार ते करणार नव्हतं, तुला माहिती आहे माझी ऍक्टिंगचं हे आहे, माझी फील्डच ती आहे. तर तोही मला म्हणाला आणि मग मला तिथं मॅनेजर म्हणून नेमलं.
1: अरे
0: आणि कदाचित त्या बजेटमध्ये खूप फरक पडला, म्हणजे जिथे चार दिवस शूट व्हायची ती तीन दिवसावर आली आणि त्याने एक पार्टी दिली होती.

0: सामंत साहेबांनी नीलमताईंनी, आणि त्यात त्यांनी म्हटलं की आमच्याकडे असलेल्या जे काही मॅनेजर होते त्यामधला हा बेस्ट मॅनेजर आहे. आणि मग लोकांचं बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी म्हणतो ना की कोणीतरी ऍप्रिसिएट करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की त्यांनी केलेलं ऍप्रिसिएशन हे खूप महत्वाचं ठरलं, तो टर्निंग पॉइंट ठरला.
1: यस, आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती होत गेली हे खरं तर तुझ्या मेहनतीचं सुद्धा फळ आहे. राकेश, आपण गप्पा मारणार होतो आता एका व्यावसायिक विश्रांतीसाठी थांबूया आणि गाणं सुद्धा ऐकूया, त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहिला.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: राकेश, विविध पुरस्कार सोहळ्यांचंही तू व्यवस्थापन सांभाळलं आहेस आणि सोहळा म्हटलं की मान्यवर मंडळ येतात, मग त्यांचे मान सन्मान आलेस, तर तारेवरची कसरत होते का कधी?
1: तशी मान सन्मान वगैरे ह्या बाबतीमध्ये तारेवरची कसरत कधी झालेली नाही आहे. पण तारेवरची कसरत कशी होते की बऱ्याचदा ह्या लोकांसाठी ना काही लोक बाहेरून येणार असतात आणि त्यामुळे त्यांची राहण्याची सोय वगैरे करायची असते, त्यांचं खाणं राहण्याची सोय वगैरे म्हणजे त्या हॉटेलला करायची असते वेगळं, आणि मंडळी भरपूर असतात म्हणजे मग त्यांचं नियोजन करणं ना ही खरंच तारेवरची कसरत असते. कारण एक दोन तीन दिवस

0: पूर्वी आपल्याला कळतं की एवढे लोक आहेत आणि मग ते करताना मग वेगवेगळ्या हॉटेल्सला जायचं, बजेट बऱ्याचदा आपल्याला नंतर मिळत असतं, त्यामुळे मग त्यांना ते एवढे रूम बुक करायचे, मग किती लोक येणार आहेत, मग दोन माणसं सांगून कधी कधी 10 माणसं येत असतात, मग ते सगळं मॅनेज करणं खरंच तारेवरची कसरत असते. पण मी खरं सांगू की आत्तापर्यंत जे म्हणजे हे जर शासनाच्या संदर्भात असेल तर मी एवढंच सांगेन की हे जे आमचे संचालक होते किंवा आमचे कार्यक्रम अधिकारी आहेत मिलिंद बिरजे किंवा निलेश धुमाळ असतील, श्रीराम पांडे साहेब असतील, त्याच्या अगोदर म्हणजे संजय कृष्णाजी पाटील आहेत, आशुतोष घोरपडे आहेत, आंबेकर साहेब आहेत, आता बिभीषण चौरे सर, ह्या सगळ्या लोकांनी खूप सपोर्ट केलाय रे ह्या बाबतीमध्ये. आणि सगळ्यांचं एक म्हणजे सगळ्यांचं हे होतं की बेस्ट होणं चाहिए, आणि मग तो सपोर्ट मिळतो आणि कुठून तरी ती एनर्जी येते. आणि मी खरं सांगू का ह्याच्यामध्ये हे जे काही आता तुम्ही हे श्रेय देता ह्यामध्ये बरीच माझ्याबरोबर असलेली जी सहसमन्वयक मंडळी आहे किंवा जे माझ्याबरोबर स्वयंसेवक काम करतात ना, म्हणजे माझ्याकडे पूर्वी अमोल काशीद म्हणून एक मुलगा होता, महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाला होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये तो भरपूर वेळ होता. ह्या मुलांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे रे, किंवा स्वप्नजा मुळे असेल, बडबडे मुळे ती असेल, किंवा आत्ता स्वामी वर्तक आहे, संतोष गायकवाड आहे, किंवा जोशी आहे आमचा, ह्या लोकांनी, विनय कांबळे असेल, ह्या लोकांनी ना खूप मदत केलेली आहे. म्हणजे ते पण माझ्यासारखे की भाई तुझ्यासाठी आहोत आम्ही, कधी बोलवा, म्हणजे 12 वाजता 1 वाजता सकाळी 6 वाजता 5 वाजता सुद्धा आले आहेत, 5 वाजल्यापासून रात्री 2-2 वाजेपर्यंत थांबलेले आहेत आणि ते करतात आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी करू शकतो, नाहीतर हे काय एकट्याचं काम नाही.
1: बरोबर, टीमवर्क आहे,
0: टीमवर्क आहे. आणि माझ्या सुदैवाने मला मिळालेले सगळे अधिकारी खूप छान होते, त्यांच्याबरोबर खूप छान बॉन्डिंग झालं आणि जे माझ्याबरोबर मुलं काम करतायत त्यांच्याबरोबरही खूप छान बॉन्डिंग झालं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण त्यांना ट्रेन करतो म्हणून तर त्या पद्धतीने, आणि काही लोक तर आता स्वतःची इव्हेंट कंपनी वगैरे खोलून बसलेले आहेत आणि मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा.
1: आणि तू म्हणालास ना तसं, हे सोबती सहकारी आपल्या बरोबर असतात म्हणून आपण चांगलं काम, अधिक चांगलं काम करू शकतो. बरं, तू फिल्म सिटीमध्ये सुद्धा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं आहेस, तर तिकडे कामाचं स्वरूप काय होतं?
0: तिथे कामाचं स्वरूप ह्याच प्रकारचं होतं. बरं, म्हणजे कार्यक्रम अधिकारी म्हणजे काय? तर कार्यक्रम ते करायचं. म्हणजे मी गेल्यानंतर पहिला आमचा टास्क होता चित्रपट दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार असतो.
1: अच्छा.
0: तर तो कार्यक्रम म्हणजे मी होतो आणि माझ्याबरोबर प्राजक्ता म्हणून मॅडम होत्या, त्या नवीन जॉईन झाल्या, प्राजक्ता आहे रे. तर आमच्या दोघांवर आणि तिकडची काही लोक होती, म्हणजे मंगेश सर होते किंवा तिकडे पंकज आहे PR, हे सगळे लोक होते. पण आमचे मोस्टली अगोदरपासून प्राजक्ता DCA मध्ये पण असल्यामुळे थोडी आमची बॉन्डिंग होती आणि मग म्हणून मग आम्हाला आमच्यावर ती जबाबदारी दिली आणि मग ते परीक्षक निवडणं, मग त्यांना पत्र देणं आणि हे सगळं करून ती स्पर्धा पूर्ण कंडक्ट करायची, त्यांचा रिझल्ट करायचा आणि मग ते पुरस्काराच्या वेळेला तर खूप मोठी लॉबी असते, म्हणजे सगळेच म्हणजे अगदी सांस्कृतिक सचिवांपासून सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट असते तिथे, फार असं हे करावं लागत नाही. पण त्यांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांना बोलवणं, आमंत्रण पत्रिका गेल्यात नाही दिल्यात, हे खूप मोठं काम होतं. मग ते पहिलं ते काम झालं. नंतर MIFA म्हणून एक असतं, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणून, तर तिथं झालेली एक गंमत आहे.
1: सांग गंमत.
0: झालं असं की MIFA त्या वेळेला जे फॉरेन वरून काही लोक आलेली असतात आपली फिल्म दाखवण्यासाठी आणि त्यावेळेला डोम मध्ये कार्यक्रम होता आणि माननीय मंत्री मुनगंटीवार साहेब होते आणि त्यांनी असं हे केलं होतं की आलेल्या लोकांना एक डिनर करायचा, सगळ्यांचं म्हणजे वेगवेगळे आपले कलाकार असतात त्यांचं सांस्कृतिक देवाणघेवाण होते त्या निमित्ताने. आणि त्यावेळेला काय झालं होतं की मागचा जो बॅकड्रॉप आहे ते सगळं डोम काम होतं, म्हणजे एका संस्थेला दिलेलं काम होतं दुसऱ्या, आणि त्याच्यावर काहीतरी जो मॅटर होता ना, MIFA चं नावच वेगळं होतं काहीतरी.
1: बरं,
0: MIF वगैरे असं झालं होतं.

0: आणि ते आपल्याला कळलं सहाचा कार्यक्रम किंवा साडेसहाचा कार्यक्रम होता आणि आपल्याला कळलं 5 वाजता.
1: बापरे.
0: ते लावल्यानंतर कारण ते काय अगोदर प्रिंट कोणाला दाखवली नव्हती, मग ते राहून गेलं असेल माहित नाही कोणाकडून. पण ते मग मी मला फोन आला की अरे राकेश असं असं झालेलं आहे, हे तू करू शकतोस का, आपल्याकडे फक्त 1 तास आहे. आणि त्यावेळेला आपण ते सगळं म्हणजे त्या 1 तासाभरामध्ये सगळं ते बदलून वगैरे दिलं होतं. म्हणजे मी तुला सांगतो, पहिल्यांदा मी समन्वयक म्हणून नाही आलो तिथे, म्हणजे सांस्कृतिक ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी संचालनालयामध्ये ऍज अ काय म्हणतो डिझायनर म्हणून आलो.
1: बर.
0: म्हणजे हे मी तुला ती स्टोरी सांगितली होती, म्हणजे स्क्रिप्ट घ्यायच्या द्यायच्या वगैरे ही पहिल्या वर्षीची. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी मला काय झालं, पाटील साहेब होते मच्छिंद्र पाटील म्हणून, त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांना मे बी काम आवडलं. तर त्यांनी मला वाटतं पांचाळ म्हणून साहेब होते, त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि दुसऱ्या वर्षी मग त्यांना काहीतरी डिझायनिंगचं काम पाहिजे होतं म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि तशी माझी संचालनालयामध्ये एंट्री झाली.
1: अच्छा, म्हणजे तुझ्या स्किलचा चांगलाच उपयोग झाला.
0: हो हो हो.
1: बरं, आपण पुढे बोलणार आहोत राकेश, आणि व्यावसायिक विश्रांतीसाठी थांबूया आपण.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा एफएम गोल्ड.
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. मित्रांनो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, आणि आज आपल्या स्टुडिओत आहे राकेश तळेगावकर. राकेश, महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामासाठी सुद्धा तू काम केलंयस, त्याबद्दल सांग.
2: महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा, खरं सांगायचं तर अतिशय उत्तम प्रोजेक्ट आहे, म्हणजे होतं आत्ता म्हणायला पाहिजे महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा. कारण महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे ॲक्च्युली कसं होतं की एक मिनी कोर्स असतो ना, की हा मिनी कोर्स करा आणि आता कामाला सुरुवात करा. आता माझ्या बघण्यामध्ये, माझ्या अंदाजाप्रमाणे 101 मुलं लोकांनी त्यामध्ये भाग घेतला असेल, आणि माझ्या अंदाजे त्यातली 50-60 मुलं ना व्यावसायिक रंगभूमीवर किंवा चित्रपटामध्ये काम करतात. कारण महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचा एक ईशा देशपांडे आहे, किंवा रेग्युलर आपण नाव ऐकतो तो काय जयंती नावाचा सिनेमा आला ना, त्याचा जो लीड होता त्याला अवॉर्ड पण मिळाला, प्रथम पदार्पण. तो असे बरेच, कांचन शिंदे असेल, असे बरेच कलाकार आहेत रे, म्हणजे अभिनय क्षेत्रातच नाही, काही लोक डिरेक्शन असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला लागले आहेत, मेकअप मध्ये काम करत. अतिशय उत्तम असा तो हे होता. आणि संजीव पलांडे असतील किंवा दीपक करंजीकर असतील, अभिराम भडकमकर होते, तर ह्या लोकांनी ज्या पद्धतीने त्याचं एक ड्राफ्ट केला होता ना, हे कसं असायला पाहिजे, स्कूल करायचं होतं पण काही कारणास्तव राहिलं, पण अतिशय उत्तम होतं. म्हणजे अनामिका अख्तर यांच्यासारखे, म्हणजे ज्या एनएचडीला शिकवतात,
1: बरोबर
2: अशी लोक येऊन तिथे शिकवत,
1: त्यांचं मार्गदर्शन.
2: प्रभाकर भावेनी ह्याचा मेकअपचा वर्कशॉप घेतला, मोठी गोष्ट होती,
1: खूपच छान. आणि राज्यनाट्य स्पर्धेत पण ना मला वाटतं पुरस्कार दिले जातात, काही नाटकांना क्रमांक सुद्धा मिळतात, तर त्यांचे प्रयोग वगैरे होतात का?
2: हो ना, त्याचे प्रयोग करायचे असतात ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही जर अंतिम फेरीमध्ये नंबरात आला असाल तर तुम्हाला 5 प्रयोग करता येतात.
1: बर, पहिल्या 3 विजेत्या नाटकांना.
2: हा, पहिल्या 3 नाटक नवीन असलं पाहिजे अशी एक अट आहे.
1: संहिता
2: नवीन असली पाहिजे, तर ती एक अट आहे. पण त्याला एक रक्कम दिली जाते, तुम्हाला ट्रॅव्हलिंग सुद्धा माझ्या
1: खर्च दिला जातो,
2: आणि एक मला वाटतं 10,000 वगैरे रक्कम आहे. कदाचित ती कमी असल्यामुळे आता प्रयोग होत नसतील, पण आपण मागणी करू शकतो त्या संदर्भामध्ये. पण ते प्रयोग व्हायला पाहिजेत, कारण नाही तर काय उपयोग नाही ना.
1: बरोबर,
2: बरोबर, नंबरात येणार आणि आपण काही करणार.
1: बरोबर, की राज्य नाट्य स्पर्धा ती एका प्रयोगापुरती न राहता त्या नाटकाचे, विजेत्या नाटकांचे तरी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही प्रयोग व्हायला हवेत. खरंच खूप चांगला उपक्रम आहे.

0: महाराष्ट्र शासनाचा हा। बरं, आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया की तुला तुझ्या कामाची पोचपावती म्हणून कलारत्न पुरस्कार मिळाला आणि तुला सन्मानित केलं गेलं, त्याबद्दल खरंच मनापासून शुभेच्छा तुला त्याच्या आणि अभिनंदन। आणि तेव्हा तुझ्या मनात काय भावना होते आणि या सगळ्याकडे तू कुठल्या दृष्टीने बघतोस?
1: नक्कीच आनंदाच्या भावना होत्या। मला दोन पुरस्कार मिळाले, एक तेजस फाउंडेशनचा कलारत्न पुरस्कार मिळाला आणि या क्षेत्रातील कामासाठी मला गेल्या वर्षी सावली प्रतिष्ठानचा एक पुरस्कार मिळाला।
0: बरं,
1: असे दोन पुरस्कार मला मिळाले होते आणि मला वाटते की हे पुरस्कार ना जबाबदारी वाढवतात।
0: अगदी खरं आहे।
1: मग मला वाटायला लागलं की आपण काय करू शकतो की ओके ठीक आहे, आपण समन्वयक शासन वगैरे हे चालू आहे, बाहेर चालू आहे, तर ना ह्यावेळेला मी काय केलंय माहिती, माझं स्वतःचं कामाक्षी क्रिएटिव्ह म्हणून आहे आणि त्या ह्याच्या अंगाने आपण नाट्यलेखन स्पर्धा घेतलेली आहे आणि 30 जून लास्ट तारीख आहे आणि 10,000 रुपये आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे। म्हणजे ओके आपण काय करू शकतोय, तर मी हे करू शकतोय।
0: बरोबर,
1: तर असे छोटे छोटे उपक्रम आपण घेत असतो,
0: त्यातून नवीन नवीन संहिता मिळतील, नाटक करायला मिळेल आणि जे
1: लेखकांना
0: लिहित आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल, नवीन लेखक सुद्धा यातून आपल्याला रंगभूमीला मिळतील। बरं, तुझ्या ह्या उपक्रमासाठी सुद्धा शुभेच्छा। राकेश, तू पडद्यामागे राहून काम करतोस आणि कलाकार आपल्याला दिसतात, पण त्यांची कला रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे आणि त्यांना सहकार्य करणारे तितकेच महत्वाचे असतात। तू असंच काम करत राहा, तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधलास त्याबद्दल मनापासून आभार।
1: खूप खूप धन्यवाद।
0: मित्रांनो, आज युवा तरंग या कार्यक्रमात आपण कला समन्वयक राकेश तळगावकर यांच्याशी संवाद साधला। आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच। ऐकत राहा 100.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्ज वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आणि मी 10 वाजताच म्हटल्याप्रमाणे 10 ते 1 आज गीतकार जगदीश खिवडकर यांची गाणी ऐकवण्याचा प्रयत्न करतोय।

0: हे गाणं तुम्ही आता ऐकलं ना रसिक, तो स्वर होता अभिजित कोसंबी यांचा आणि संगीतकार आहेत हरिशंकर आणि गीत अर्थातच जगदीश केबुडकर। पाच तपाहून अधिक काळ मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या प्रदीर्घ वाटचालीतील साक्षीदार असणारी वास्तू म्हणजे जयप्रभा स्टुडिओ। अवघा आयुष्य समर्पित करून जयप्रभा स्टुडिओ उभारणारे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन आहे। त्यांचा जन्म 3 मे 1898 रोजी कोल्हापुरात झाला होता। नाट्यलेखन करत असताना भालजी पेंढारकर यांनी मूकपटांचे टायटल्स लिहिण्याचं काम केलं आणि पुढे स्वतंत्र चित्रपट निर्मितीला सुरुवात केली। वयाच्या 96 वर्षापर्यंत त्यांनी अखंडपणे चित्रपट निर्मिती केली। दिग्दर्शन, कथापटकथा, संवाद, गीते यातून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचं महत्त्वाचं कार्य केलं आणि त्यांचं कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं। भालजी पेंढारकरांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या जयप्रभा स्टुडिओविषयी अधिक जाणून घेऊयात या गाण्यानंतर।
1: एक लाजरन साजरा मुखड़ा।

0: कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ आधी कोल्हापूर सिनेट वन आणि त्यानंतर प्रभाकर स्टुडिओ म्हणून ओळखला जात होता। 1934 साली आकाशवाणी हा या स्टुडिओत तयार झालेला पहिला चित्रपट होता। त्या काळात या स्टुडिओचं नाव कोल्हापूर सिनेटोन होतं। त्यानंतर भालजी पेंढारकरांनी त्यांचा मुलगा प्रभाकरच्या नावानं या स्टुडिओचं नामकरण प्रभाकर स्टुडिओ म्हणून केलं होतं आणि 5 दशकाहून अधिक काळाची पार्श्वभूमी असलेल्या या स्टुडिओचा स्वतःचा एक इतिहास आहे। कपूर घराण्यामधील भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी जयप्रभा स्टुडिओमध्येच पहिल्या बोलपटात काम केलं होतं।
1: ऊन भुलावण घालत असे मृगनीर तशी सुचते कविता, जे जग जाणतो सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता। मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता, जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता।
2: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा, त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा।
1: वा
2: सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती, परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती।
3: श्रोते हो, या वेळच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री भारती विरजे डिग्गीकर आणि प्रसिद्ध कवी संकेत म्हात्रे यांच्या निवडक कवितांचा ऋतु वहरताना हा विशेष कार्यक्रम जरूर ऐका। येत्या सोमवारी 5 मे रोजी संध्याकाळी 6:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

ऍक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

1948 साली महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर दंगलीमध्ये भालजी पेंढारकर यांचा जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला होता। या स्टुडिओ त्या काळात नुकतेच तयार झालेले मीठ भाकर आणि मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले होते। 150 ते 200 कामगार बेकार झाले। भालजींनी लाखो रुपये खर्च करून जयप्रभाला परत उभं केलं। मीठ भाकर आणि मेरे लाल या चित्रपटांची पुनर्निर्मिती केली। मीठ भाकर या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता आणि भालजी पेंढारकर यांनी मोहित्यांची मंजुळा, महारथी कर्ण यापासून ते शिवचरित्रावरील पावनखिंड, राजा शिवछत्रपतींसह विविध विषयांवरील चित्रपटांची निर्मिती इथंच केली।

रसिको, शिवकाळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्य होती. साधी माणसे, बलिदान यासह अनेक चित्रपट याच जयप्रभा स्टुडिओमध्ये निर्माण झाले. पहिला प्रश्न विचारतोय, 1934 साली जयप्रभा स्टुडिओत पहिला चित्रपट तयार झाला होता, त्या चित्रपटाचं नाव काय? 1934 साली जयप्रभा स्टुडिओत पहिला चित्रपट तयार झाला होता, त्या चित्रपटाचं नाव काय? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151434 आणि 45151435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे. हृदयात वाजे समथिंग.

0: happening asto sadamiyata dreaming. नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिकहो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. एका स्टुडिओचे आत्मवृत्त या नावानं भालजींचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी या वास्तूची ही आत्मकथा लिहिली आहे. या आत्मवृत्तातील दोन आठवणींचा उल्लेख करणं महत्वाचं आहे. राज कपूर त्यांच्या शेवटच्या काळात कोल्हापूरला आले असताना या स्टुडिओची माती त्यांनी कपाळाला लावली होती, कारण नट म्हणून त्यांच्या आयुष्यातला पहिला मेकअप त्यांनी या स्टुडिओत केला होता. अभिनेत्री तनुजा झाकोळ या चित्रपटाच्या चित्रणासाठी या स्टुडिओत आल्या असताना त्यांनी इथली माती कपाळाला लावली होती, कारण त्यांची आई शोभना समर्थ यांचा पहिला मेकअप याच स्टुडिओत झाला होता. पहिला प्रश्न विचारलाय, 1934 साली जयप्रभा स्टुडिओत पहिला चित्रपट तयार झाला होता, त्या चित्रपटाचं नाव काय? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 आणि 4515415. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

पहिला प्रश्न विचारलाय की 1934 साली जयप्रभा स्टुडिओत पहिला चित्रपट तयार झाला होता त्या चित्रपटाचं नाव काय. त्या चित्रपटाचं नाव आहे आकाशवाणी. आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. शेखर जळगावकर, गायत्री वैशंपायन, दीपा बालकर, मिलिंद टिपणीस, दीपाली विचारे, प्रज्ञा वनारसे, दीपक नगरकर, अमोल यादव, दत्तात्रय लंबाते, आत्माराम खराडे, शिवाजी करंडे, अनिल छाछड, संगीता जाधव आणि अरुण सोमवंशी. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. दुसरा प्रश्न लगेच विचारतोय. एका स्टुडिओचे आत्मवृत्त या नावानं जयप्रभा स्टुडिओची आत्मकथा कोणी लिहिली आहे त्या लेखकाचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-4515-4134 आणि 45-15-41-35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी थोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो। ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना, एक देश अनेक वेश। देश माझा भारत, सगळ्या जगात महान, भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा, या भारताचा मी एक वेडा, अरे हा भारत वेड्यांनी घडवला, वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे, ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंफलेले, म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास।

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: रसिको 1981

1999 साली भालजी पेंढारकर यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता येणं शक्य नव्हतं. म्हणून तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूरमध्ये येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार भालजी पेंढारकर यांना प्रदान केला होता. दुसरा प्रश्न विचारला, एका स्टुडिओचे आत्मवृत्त या नावानं जयप्रभा स्टुडिओची आत्मकथा कोणी लिहिली आहे, त्या लेखकाचं नाव काय. दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-34 आणि 45-15-41-35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड।
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। दुसरा प्रश्न विचारला, एका स्टुडिओचे आत्मवृत्त या नावानं जयप्रभा स्टुडिओची आत्मकथा कोणी लिहिली आहे, त्या लेखकाचं नाव आहे प्रभाकर पेंढारकर, आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो। गायत्री वंशांबाईन, दीपा पालकर, मिलिंद टिपणीस, दीपाली विचारे, प्रज्ञा वनारसे, शिवाजी करंडे, आत्माराम खराडे, अनिल छाछड, संगीता जाधव, त्यानंतर आराध्या मनतोडे पुण्यावरून, आणि दीक्षा फुल।

0: बघा वेग नेवाळकर मोरेश्वर धायमोडकर आणि मी विशेष उल्लेख करतो आराध्या मनतोडे आणि दीक्षा फुलपाखर यांच्या दोन्ही चिमुकल्या आहेत आणि मला दादा म्हणून त्यांनी हाक मारली एक तिसरीला आहे आणि एक पाचवीला आहे. त्यांचं उत्तर चुकलं असलं तरी ते आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकतायत आणि ही पिढी घडते ही खूप चांगली गोष्ट आहे. बरं, 50 दशकाच्या शेवटी ना जयप्रभा स्टुडिओचा डोलारा कोसळू लागला होता. बालजी पेंढारकर यांनी न्यू सिटीजन बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी 60,000 रुपयांवर गेल्यावर बँकेने स्टुडिओवर जप्ती आणली होती. तेव्हा पैशासाठी मी कोणापुढे हात पसरणार नाही, बँकेने स्टुडिओचा लिलाव करून आपले देणे वसूल करून घ्यावे असं भालजींनी जाहीर केलं होतं आणि बँकेने 28 ऑगस्ट 1959 रोजी स्टुडिओचा लिलाव केला आणि तेव्हा हा स्टुडिओ लता दीदींनी विकत घेतला होता. आता स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे आणि एक पुरातन वास्तू म्हणून त्याचं जतन केलं जात आहे.
1: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघूनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घडलं.

0: पूर गौरव संध्या
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

रसिकहो, आज गीतकार जगदीश खेवडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जवळजवळ त्यांचीच सगळीच गाणी त्यांची ऐकवलेली आहेत. एक वाजेपर्यंत तरी सुद्धा बरीच गाणी राहिलेली आहेत. आता ते पुढे जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा नक्कीच लावण्याचा प्रयत्न करेन. आता तुमच्या या आरजे मित्राला गोपी भोसलेला थांबण्याची अनुमती द्या आणि आज दुपारी 2:30 FM रेनबोवर अश्विनी तुमच्याबरोबर असणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृती लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक+ देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एते ताम्रपट्टेषु लिखिताः अभिलेखाः भवन्ति प्रायः एते राज्ञा कृतानां दानकार्याणां विशेषतः भूमिदानस्य प्रमाणरूपेण निर्मिताः आसन्. ताम्रपत्रेषु तिथिः संवत्सरः दानस्य विवरणं प्राप्तकर्ता साक्षिणः तथा शापवचनानि अपि निर्दिष्टानि भवन्ति. एते अभिलेखाः प्रशासनव्यवस्थां भूमिसम्बन्धिनः नियमाः तथा सामाजिक आर्थिक स्थितिम् अस्पष्टतया प्रकाशयन्ति. ताम्रपत्राणि चलनीयानि सन्ति अतः ते अन्यत्र अपि संरक्षितुं शक्नुयते. तृतीयं मुद्रालेखः. एते मुद्रासु उत्कीर्णाः भवन्ति. तेषु राज्ञः नाम उपाधि राजचिह्नानि कदाचित् देवताचित्राणि अपि दृश्यन्ते. मुद्रालेखानाम् अध्ययनात् अर्थव्यवस्था व्यापारप्रणाली राजसत्ता अन्तर्राष्ट्रियसम्बन्धाः च ज्ञायन्ते. यतः मुद्रा व्यापकतया प्रचलन्ति अतः तेषां माध्यमेन राज्यस्य विस्तारः तथा प्रभावः अपि अवगन्तुं शक्यते. एवं पश्यामः चेत् शिलालेखाः अस्थायित्वं ददाति. ताम्रपत्राणि प्रशासनिकं सामाजिकं च विवरणं वहन्ति. मुद्रालेखः अर्थव्यवस्थां राजसत्तां च प्रकाशयन्ति. एते सर्वे प्रकाराः मिलित्वा इतिहासस्य बहुमुखं चित्रं निर्मानन्ति. अतः निष्कर्षतः वक्तुं शक्यते यत् एतेषां त्रयाणाम् अभिलेख प्रकाराणां समन्वयेन एव इतिहासस्य सम्यक् यथार्थं तथा सम्पूर्णं ज्ञानं प्राप्यते.
2: बहु समीचीनं महोदयाः. अत्र अन्तिमः प्रश्नः यत् अद्यतनकाले अभिलेखशास्त्रस्य अध्ययनं कथम् उपयोगी अस्ति. एतस्य उपयोगिता विषये कृपया अस्माकं श्रोतॄन् बोधयन्तु.
1: अद्यतनकाले अपि अभिलेखशास्त्रस्य महत्त्वं न केवलं स्थितम् अस्ति अपि तु अधिकम् एव वर्धितम् अस्ति. यद्यपि वयम् आधुनिकयुगे वर्तामहे तथापि अतीतस्य सम्यक् ज्ञानं विना वर्तमानस्य दृढनिर्माणं न शक्यते. अतः अभिलेखशास्त्रम् अस्मान् बहुविधेन उपकुरुते. प्रथमम् एतत् अस्मान् स्वयस्य

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्सना केतकर।
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा।
2: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता।
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे।
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: गीत के बाद ठीक 6:20 पर सुनिएगा संस्कृत में समाचार.